0: Ein Film, nämlich Joyland, den haben wir ja 23 bei uns auf dem New Generations Independent Indian Film Festival gezeigt. Da war ja auch die Hauptdarstellerin Alina Khan da. Und Joyland läuft nochmal beim Lucas Film Festival. Und zwar am Samstag, den 26. September um 17 Uhr im Kino des Deutschen Filmmuseums hier in Frankfurt. Und das ist die Geschichte. Der Film ist von Sadiq Khan. Und die Geschichte ist folgende. Haider, Tagträumer und arbeitslos, ist der jüngste Sohn einer konservativen pakistanischen Familie. Während seine zielstrebige Frau Mumtaz als Kosmetikerin arbeitet, pflegt er seinen Vater. Als Haider unverhofft zu einem Job als Background-Tänzer in der Show der charismatischen transsexuellen Tänzerin Biba kommt, wird Mumtaz gezwungen, ihre Arbeit aufzugeben, also von der konservativen Familie. Das heißt, ja, dein Mann hat doch jetzt Arbeit, du musst doch nicht mehr arbeiten. Und wo bleibt der Nachwuchs? Und Haider entwickelt schnell tiefere Gefühle für Biba und gerät zunehmend in ein moralisches Dilemma. Wie gesagt, seine Familie erwartet einen Sohn von ihm, während er von Freiheit träumt. Das ist ein großartiger, sehr feinfühliger Film und der zeigt subtil, wie alle gleichermaßen unter den patriarchalen Strukturen in Pakistan leiden, die sie, egal ob sie diejenigen sind, die sie befürworten und befolgen, oder diejenigen, die sich dem entziehen wollen. Toller Film von Sadiq Khan. Samstag, 26. September um 17 Uhr im Kino vom Deutschen Filmmuseum. Und hier hören wir auch noch mal kurz in den Trailer rein.
1: जोक सुना कोई
2: एक मच्छर नु मुर्गी नाल प्यार हो गया मच्छर तो मुर्गी ने पप्पी की थी तो मच्छर बर्ड फ्लू तो मर गया तो मुर्गी डंगी तू पूछ क्यों
1: क्यों
2: क्योंकि मोहब्बत का अंजाम मौत है अच्छा नहीं लगा
1: बिल्कुल नहीं
3: पहले नचे किसी थिएटर च के नहीं
2: थिएटर मैनेजर बीबा किधरे और जाके रोला पाला
3: बीबा नहीं मैडम कहना मैंने
4: बूथी हद तो बाहर नहीं होती जा रही हूं इतनी भी बूथी लगेगी पोस्टर के बीच
3: तेरी मोटी बूथी तो बाल की जगह बच्चे कितने मैं अपनी बूथी लावा
4: चल लाइक कर दी
3: नहीं
4: लगनी
3: लाइक कर दी